रखम विचार गावे को साज करे तनखे गावे को जी लै फिर दे गावे को जापे दिसे दूर गावे को वेखे हादरा हदूर कथना कथी ना आवे तोट कत कत कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाई खाय हुक्मी हुक्म चलाए राव नानक विकसै वे परवाह साचा साहेब साच ना।